0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM. नितीन बरोबर
6: कसं काय मंडळी.
5: कसं काय मंडळी?
7: कसं काय मंडळी?
8: कसं काय मंडळी?

मंडी हो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑर एम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एवढी साधे दिन संडे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता कोणाचा वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे कुठलाही निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदास संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250620 वर मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस फोन सुद्धा करा ऑन कॅट सौंदर्य स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे जरी थंडीचं वातावरण आहे तरी आम्ही साथ देणार आहोत संगीतमय साथ 9 to 10 AM आज शनिवार 20 जून आहे वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत तेव्हा कार्यक्रमाची आरंभी बाप्पाच्या आशीर्वादाने करूया ऐकूया बाप्पा नादकुळा

मंडीहू बाप्पाशी आपण गोडच बोलत असतो आणि या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याशी गोड बोलणं आपली वाणी गोड असायला पाहिजे, कारण प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये देवच असतो. आनंदी जोशी अभय जोधपूरकर यांची सुमधुर आवाज आहात. जरा जरा यावर आपण विचार करू आणि या गीताचा आस्वाद घेऊया. जरा जरा मन खुलवलते आस्वाद घेऊया.

Classic Mandu for your dedication. Tumhi padhu shakta messages, WhatsApp messages on 5250600 or phone sudha kara on 4200 Jis teva Mandu ho. Dedication kadi badu ya visheshtah message dalila from Preeti Dev jo of kaun benwa. Dedicating this song to you, Krishna Lakna. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा पाठवतो औरम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने. तसेच बेस्ट विशेष कमिंग फ्रॉम सर्व देवजी परिवार आणि पालमा हून सपना इतनाक आणि सर्व इतनाक परिवार सुद्धा त्यांना अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे वाढदिवसाच्या निमित्ताने. यांच्यासाठी वाजवतो अभय जोरपूरकर यांचे सुमधुर आवाजात ऐकूया नवसाची गौराई.

रसिक मंडळी आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया 90.9 FM. कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन सध्या मी वाजवित आहोत जयेश खरे, मयूर सुखळी यांच्या सुमधुर आवाजात महाराष्ट्र शाहीर या मूव्ही मधलं गाणं आहे गाऊ नको किसना आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू अनिश आणि अन्वी कृष्ण ऑफ लेस्पिरांस कॉची मिलिते आणि लेस्पिरांस मराठी गणुबा मंदिराच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यांच्या सेकंड टर्मच्या रिव्हिजनसाठी उजळणीसाठी खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. अनेक अनेक आशीर्वाद पाठवित आहे आजी माला कृष्ण ऑफ लेस्पिरांस, तसेच आजी पंजी येसू सकाराम ऑफ मोचिदा. विशेषतः सगळं विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक अनेक शुभेच्छा पाठवतो. यांच्यासाठी वाजूया गाऊ नका कृष्णा.

रसिक मंडळी अजय गोगावली यांचे सुमधुर आवाजात हे अप्रतिम गाणं आहे चांदणं. असं म्हणतात मंडळी हो की असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल. आस्वाद घेऊया चांदणं.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: मंडी हो कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3 एक्झॅक्टली 9:30 वाजले त्याला FM वर मंडी हो। सो हाफ एन अवर टू गो, रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता, कारण अप्रति वीकेंड चालू आहे। आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत। डेडिकेशन तुम्ही पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर, मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा। ऑन कॅच सॉन्ग ऐकत संजीस आपले सगळ्यांसाठी वाजवतो अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांचे सुमधुर आवाजात रिमिक्स वर्जन ऑफ रुपेरी वाळूत आस्वाद घेऊया।

0: तिच्या हसण्यासाठी, ती वेगळी असते प्रत्येकासाठी. तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असतं वेगळं प्रत्येकासाठी. कधी प्रेयसी, कधी प्रियकर, कधी नवरा, कधी बायको, कधी भाऊ, कधी बाबा, कधी आई तर कधी ताई. भावना मात्र एकच.
1: कधी हसणार आहे.
2: बेसिक म्हणजे हो, खरी बिस्किट या मूवी मधलं गाणं आहे. आदर्श शिंदे आणि रोहिणी गुप्ता यांच्या सुमधुर आवाजात वन ऑफ माय फेवरेट गाणं आहे. आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो, तुला जपणार आहे. येस म्हणजे हो, सगळ्यांसाठी जीवन जगायचं आहे, पण स्वतःसाठी सुद्धा थोडं वेळ तुम्ही शोधा आणि जगण्याचा प्रयत्न तुम्ही करा. इतरांसाठी सुद्धा जगणे आवश्यक आहे, पण स्वतःसाठी सुद्धा आवश्यक आहे. आस्वाद घेऊया, तुला जपणार आहे.

आणि येस म्हणून युवा संगीतमय कार्यक्रम चालू ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन आणि विशिष्ट डेडिकेटेड सॉन्ग

तू शिवाय आर्यव नाहू आज याचा दुसरावा वाढदिवस आहे तेव्हा ऑरियम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आम्ही पाठवतो. अनेक अनेक प्रेम आणि आशीर्वाद पाठवित आहे मावशी युवना आणि मावसा हेवन सर्व आजी आणि आजोबा ऑफ मोताईम ब्लॉश आणि सर्व परिवार याला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा पाठवित आहे. याच्यासाठी स्पेशल गाणं आहे ए पोरा.

म्हणजे पोरांसाठी गाणं तर वाजवलं तर पोरींसाठी तर व्हायलाच पाहिजे. घरात गणपती या मूवी मधलं गाणं आहे. सर्व पोरींसाठी स्पेशल गाणं आहे. आस्वाद घेऊया स्टे ट्यून ऑन योन ऑल एम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे 10 पर्यंत. आस्वाद घेऊया हे पोरी.

सुमंडळी जाऊया पाहायला जाऊया कोकण. रोहित राहुत यांच्या समुद्रवासात कोकणाची माणसं साधी बोली आस्वाद घेऊया. तेथील माणसं, तेथील सर्व रम्य परिसर सुद्धा आस्वाद घेऊया. इन द व्हॉइसेस ऑफ रोहित राहुत आणि साथी कलाकार.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

एनएस म्हणजे काय क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जे जे लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑरेंज फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल गाणं आहे हर्षवर्धन वावरी सोनाली सोनावणी यांची समुद्रा बाजार. लय भारी कार्यक्रम होता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, तेव्हा लय भारी गाणं सुद्धा व्हायलाच पाहिजे. लय भारी दिसते आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. आणि मंडी हो आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM. तेव्हा कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.